0: thế nào nhỉ?
1: कार्यक्रमाची रूपरेखा आणि स्थानिक तापमानाबाबत आकाशवाणीने भूज केंद्र पर सांगितलं आहे.